जीअंद अली चुनेद अली आख़िर जो जेको नालो आहे न जो मूंखे अञा थोरी सम्झ वेठो सर डेडी खान लाखो मौला तव्हां सभिनी खे सलाम जो आबाद हुजो ई शो तव्हांजो आहे असां तव्हांजा आहियूं जी एफ एम नेटवर्क तव्हांजो आहे जेके बि असांजा लिसनर्स आहिनि जेके असांजा प्यारा प्यारा पुराणा लिसनर्स आहिनि जेके असांजा नवां लिसनर्स आहिनि जेके बि असांखे ॿुधंदा आहिनि उन्हनि जे ई तवसुल सां ई त हीउ नेटवर्क हली रहियो आहे ऐं अलाह जे फज़लो करम सां